0: महिषासुरा
1: महिषासुर्घ इदेली महिषासुरासुरा
0: महिषासुर
1: ಒಂದಕ್ಷರ ಬಿಟ್ಟು ತಗೊಳ್ಳಿ